वेलकम बैक डियर लिसनर्स, हेलो रेनबो पे आप सबका स्वागत है। आज का हमारा टॉपिक है कि ओके, सो वी हैव मेनी स्पोर्ट्स इन इंडिया एंड एन नंबर ऑफ एथलीट्स लाइकवाइज, बट इन इंडिया डू वी ट्रीट ऑल स्पोर्ट्स इक्वली? लाइक हमें ये नहीं पता है कि पीवी सिंधु कल जापान ओपन 2026 की चैम्पियन बनी है, पर ये ज़रूर पता है कि इंडिया इंग्लैंड वन डे सीरीज़ इंडिया हार गई है। लाइक इज क्रिकेट ओवरशैडोइंग अदर स्पोर्ट्स? इतना सारा क्रेज सिर्फ क्रिकेट को ही क्यों है? व्हाट डू यू थिंक मेक्स क्रिकेट डिफरेंट फ्रॉम अदर स्पोर्ट्स? आपको क्या लगता है कि क्यों दूसरे स्पोर्ट्स उतना पहचान नहीं बना पाए इंडिया में जितना क्रिकेट ने बनाई है? हम ओलंपिक मेडल्स को ಬಹುತ್ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಕರ್ತೆ ಲೈಕ್ ಮನಂ ಒಲಂಪಿಕ್ಸ್ ಮೆಡಲ್ಸ್ಕಿ ತಪ್ಪ ವೇರೆ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮೀದ ಅಂತ ಗೊಪ್ಪಗ ಫೋಕಸ್ ಚೇಯಮು, ಬಟ್ ಅದೇ ಕ್ರಿಕೆಟ್ಲೋ ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ ಕಾಕಪೋಯಿನಾ ಪ್ರತಿ ಚಿನ್ನ ಸೀರೀಸ್ ಪೆದ್ದ ಸೀರೀಸ್ ಅನ್ನೀ ಚೂಸ್ತಾಮು, ಚರ್ಚಲ್ ಜೇಸ್ಕುಂಟಾಮು. ಸೋ ಮೀಕೇಮ್ ಅನ್ಪಿಸ್ತುಂದಿ, ವೇರೆ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕನ್ನ ಕ್ರಿಕೆಟ್ ಏ ವಿಧಂಗ ಆ್ಯಂಡ್ ದೇನಿ ವಲ್ಲ ಅದು ಅನ್ನೀ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ನಿ ದಾಟುಕೊನಿ ಇಂಡಿಯಾಲೋ ಇಂಥ ಕ್ರೇಜ್ ಸಂಪಾದಿಸಿಂದು? ಆರ್ ವಿ ಆಲ್ ಬೀಯಿಂಗ್ ಫೇರ್ ಟು ಆಲ್ ಅದರ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಪರ್ಸನ್ಸ್? So, in short, is cricket overshadowing other sports? Me came anpustundi. Aapko kya lagta hai? What do you think about this? Please let me know on our phone in numbers 0402323 0030 0402.